माजत पानी बिसारी पोती के आजी आहे हुक हुक है कुटी आहे पियाहत को ले जाती आहत होय मोरुर माजत पानी बिसारी पोती के आजी आहे हुक हुक है कुटी आहे पियाहत को ले जाती भात पानी जे बिसारी को तू ना पाए है कुटी दुगुना बाढ़ी जाए ओ पानी जे बिसारी को तू

मेलेरिया बेरामा रोखोमसे ग्लोबाल बेराम नोंथाङा खनले खनले लोमजाबाय थायोब्ला खाथियाव थानाय देहा फाहामसालियाव थांनानै थैखौ आनजाद खालामो उन्दुनाय समाव थाम्फै अरजानायनिफ्राय बारग'नो थाखाय नेदेबा मुसारि सोंनानै उन्दुनो दाबाव लोंनाय दैखौ फिल्टार खालामनानै एबा सरनानै ग्लब ग्लब गोदौजासे फुदुंना गुसु खालामनानै लों मेलेरिया बेरामा साग्लोबनो हायैबादि न'खरनि सोरगिदिं साखोन सिखोन लाखि आरो जानाय लोंनायाव सांग्रां जा